0: आकाशवाणी एट 90।
1: मित्रों हवे सांभळीए पारकी थापण चित्रपटनो गीत, गायक कलाकार हर्षदा रावळ अने साथी कलाकारोना स्वरमां।